श्रुतिनाम अझा विनम्र नमस्कार। मंगलवार ची प्रसन्न पहात आहे तुमची आमची प्रेमळ साथ आहे ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन। तेव्हा संगीत प्रेमी श्रोत्यांनो सकाळ 20 च्या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करताना या प्रभात वेळी मला अत्यंत हर्ष होत आहे। हर्षित मनाने आजचा हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत। तेव्हा प्रस्तावनेत विलंब न लावता त्वरित आरंभ करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम यापुढील गणेश भक्ती गाण्याने।

बीबी प्रिया पांचाल व सह गायिकांच्या आवाजातला या गोर गणेश भक्ती गाण्यानंतर रसिको कार्यक्रमाची दुसरी भेट आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत. आई शपथ मूवी मधून घेतलेले हे गाणं. सध्या वातावरण गुदमरलेले आहे, तर याच्या वातावरणाला अनुसरून आम्ही सादर करीत आहोत तुमच्यासाठी हे पुढील गीत. सूरचंद्रिका महालक्ष्मी आयर व सह गायिका

शपथ है या चित्रपट गाने अनिंदर रसिक हो चलाए कोया बोल इंडिया जय भीम चित्रपटातून घेतलेले हे गाणं आया पावसाच्या धारा सुटला मंद मंद वारा

रिसिको या प्रभातावेळी तुम्ही कुठेही असलात तरी संगीत तुम्हाला प्रसन्न राहण्याचं मदत करते यात दिल मात्र संशय नाही. तर चला सकाळ 20 या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे वैभव तात्वाडी आणि प्रार्थना यांनी आपल्या गौर आवाजात व्यक्त केलेले हे पुढील गीत फुंकरीची वादळे.

प्रेम गीतात ज्या शब्दांचा प्रयोग कवी करतो त्यात मनाला स्पर्श करून जाणाऱ्या भावना असतात. काव्यात्मक वर्णन बारकाईने केल्याचा सुपरिणाम प्रियकर प्रियेचे हृदय जिंकून घेतो. असेच एक सुंदर रोमॅन्टिक ट्रॅक या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत. टेकन फ्रॉम द मूवी आनंदाचे झार इन द व्हॉइसेस ऑफ देवकी पंडित व अवधूत गुप्ते. धुंद धुंद प्रीतीची ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन या प्रभात वेळी राईट ऑन 94.95 डेसिमल 6 एंड 98.2.

या भाव मधुर गाण्याच्या आस्वाद तुम्ही अवश्य घेतला ते संगीत प्रेमी श्रोत्यानो यात तिल मात्र संशय नाही. MBC च्या घड्याला ते सकाळचे 9:30 वाजले आहेत. ते चालू करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम चंद्रशेखर सानेकरांच्या या पुढील रचनेने. ठरार कोणता स्वप्नील बांदोडकर यांच्या मधाला वाजात ऐकूया.

चंद्रशेखर सानेकरांची ही रचना ऐकल्यानंतर रसिको हो सादर करीत आहोत खुशी वाणीकर श्रुती जोशी तीजा कुलकर्णी यांच्या आवाजातलं पाऊस हे अप्रतिम गीत.

तुझे छया सभास होती का पुनः म्यूजिक लवर्स प्रीति चाया गाण्यात प्रियकर आपल्या मनातील अंतरहृदयातील आपुलकीची सद्भावना व्यक्त केलेली आहे. हे सुंदर रोमॅंटिक गीत ऐका व प्रेम भावनांचा आस्वाद घ्या. फरहाद भिवंडीवाला व प्रियंका बर्वे, टेकन फ्रॉम द मूवी कंडिशन्स अप्लाय.

विजय भाटी व प्रीति जोशी या दुघांच्या आवाजातल्या या मधुर गाण्यानंतर रसिक हो मूविंग ग्राउंड एक्स्ट्रा ऑफ सकाळ बेस कार्यक्रम चला या क्षणी ऐकूया तुझा लाल दुपट्टा क्रेझी करतोय मला

0: माझ्या मम्मीची ओढणी आहे.
1: कालपासून दुपट्टा शोधते आणि हा इथे घेऊन बसलाय. मूर्ख कुठला. चल रे.
2: एक्सक्यूज मी.

श्रोत्यानो अभिजीत सावंत व विश्वजा जाधव यांच्या आवाजातल्या या मधुर गाण्यानंतर सकाळ 20 कार्यक्रमाची सांगता आम्ही या गाण्याने करीत आहोत. याचा आस्वाद घ्या विजय शिवळकर व सत्र कलाकारांच्या आवाजात. काय झालं काय पावलं आणि ह्याच गाण्यासवे सादर करण्यात आलेला आजचा आपला सकाळ 20 कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. आशा आहे आम्ही निवडलेली गाणी तुम्हाला खचितच आवडली असतील. तुम्ही जिथेही असाल कुठेही असाल विशेष काळजी घ्या, सुरक्षित रहा व आपले मन प्रसन्न ठेवा. या सद्भावनेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.